0: കഥക്കു ഭരങ്ങിഞ്ചുലാരങ്ങ് യോ ബൈരാക്കി ചാലാലേ പാക്കു ബോടി കൈത ഛൈനാന് ജോടി കൈത ഛൈനാന് ജോടി യോ ബൈരാക്കി ചാലാലേ
1: നമസ്കാര മേര നാം രാമകേസരി ചർമ്മകാര ഹോ मैले चाहिँ असारे गीत सम्बन्धी सहकारीको असारे गीत सम्बन्धी लेखेर ल्याएको छु सुनाउन लागेको छु सुनिदिनुहोला
2: असारको महिना मलाई फुर्सद छैन धानको खेती गर्ने हो नगरी काम पुग्ने छैन खाना

गोबर स पानी धेरै पर्दो घर मोहे पहिलो दो हेरा माया हुई गो हेरा घर मोहे पहिलो दो